लासत मादिये नाचे मेरा मनमा दही चोरे माखन चोरे चोरे चोरी सारी धर्मानंत पाप चोरे तारे भवदला पारी नारायण ये लै जाऊ पा